0: आणि
1: हा सध्या योग्य हा
0: औ व्हेरी नाईस तियात्रात गेलो
1: झाले हा 10 दिवस 5 10 दिवस जायते येल्यार
0: ओके ओके
1: हा असतो आता ऑक्टोबर पासून हिंगा असं मग 3 शो हा हिंगा
0: 3 शो आहे ओ लाईक
1: लवली सध्या हातून येतात घे चालू हा त्याचे काय झालं म्हणजे मग ते इरिने गोन्साल्विस हा
0: ओके
1: आणि मग त्याच फाटल्या सेमी तवारीसाचो आहे हा
0: आ व्हेरी नाईस
1: डिवायएसपी म्हणजे हा मातशें आसतलो
0: ओ गुड माय थोड्या आहात हिंगा थोड्या पडलो हा न्हू
1: ना ना ना ना वेदर बरं आहे उगतो निदान जाता आसा आनी मातशें बरं
0: आहा आसा बरं आहा गूड गूड गूड गूड
1: सारको चड गोंयची भाषा
0: गूड गूड हिंगा मातशें वत आहा मागीर आनी मातशें थोडे दिसान वयतलो वत
1: ना बरं बरं सध्या बरं
0: बरें आमगे
1: कितें
0: खबर हांव ते तियात्रांचे बरयतात हो हांवें ते हांव असो जर्मनी पावल म्हूण आनी एक पॉडकास्ट चालू केला आनी मुगे फोकस सदां आलोलो फॉर दुसरे लोकां म्हणल्यार लोकांक कोणा ते तियात्र खबर ना बी त्या लोकांक मातशें रीच आवट करपाक
1: दाखोवपाक
0: हय तियात्र नाल्यार हें आमचे भितर जाता तशें न्हू सगळें सो तेका लागून आनी मागीर आमगे आतां ते युनेस्को हांवें मागीर ते सजेशन दिलो ते मागीर तेवूय आतां चालू आहा न्हू मातशें फॉर फॉर एन्डोर्समेंट एट युनेस्को सो तेका लागून मागीर सगळें मागीर जाण जावपाक जाय मातशें कितें तियात्र बी तें तशें करून सो मुगे पॉडकास्ट हांव बरयता पासून आमगे थंय हेरल्डा पासून आमी बरयता तो आमी इंग्लिशीन बरयताय आनी फकत थोडे रोमी कोंकणी पेपर आहाय थंय कोंकणी बरे भाशेन बरोवपाक जाता बट ओवरऑल इंग्लीश बट इंग्लीश कितें जाता मागीर इंटरनॅशनल लोकांक समजता कोण युके तुगे फ्रेंड बी कोडे आहाय तेका लागून हांव पॉडकास्ट पासून कोता न्हू हांव चोय आय ट्राय टू मेक इट इन इंग्लीश इफ इट्स पॉसिबल कित्याक जाणटा मागीर तेंकां मागीर कोटा कितें तें मातशें नाल्यार आमी उलयता तें मागीर हांव मागीर उलयतां आनी आनी ट्रान्सलेट कोता म्हळ्यार मागीर हांव एकलो जात न्हू तें कोत्ता तें अशें यू नो इट बिकम्स ओनली 1% लायक न्हू
1: सो कोण बरें बरें आहाय तें घेवपा जाय कॉन्फिडंटान
0: कोणा म्हणटा तूं
1: इंग्लीश बी कोतालो न्हू
0: आ
1: इंग्लीश कोता जाल्यार कोण बरें हें आहा न्हू ग्रेज्युएट आहाय तसलें आतां रोस्वन आहा
0: हय रोस्वन
1: म्हणजे थंय ते इंग्लीश सारके शुअर न्हू
0: थोडे लोक येतात दे डोंट नो टू स्पीक इंग्लीश ऑल्सो समटायम्स बट टुरिस्ट सो ना सारखे आसना ना जाल्यार एक्च्युली दॅट इज ओके बिकॉज दॅट इज कमिंग अक्रॉस नो एज ऑथेंटीक
1: ना
0: ते तेदो माय आय युजली एंटर एन्ड आय मेक समथींग करेक्ट जस्ट टू कंटिन्यू तुगे आतां हो प्रेजेंट तियात्र पड आहा न्हू आतां तुवें जाय तियात्र केला कित्याक हांवें बरोवपाक कॉमर्स केलो तेदोना इट वॉज एक्च्युली 1999 आनी मागीर हांव जर्मनी भायर सरलो तेदोना तेदोन तुवें तियात्र स्टार्ट केलोले पयलें तियात्र गेलें एक्च्युली सो हांव गेलां एक्च्युली 11 वर्स जालीं सिन्स 11 इयर्स आय एम गोईंग एन कमींग टू जर्मनी सो